107 अंश 1 मेगाहर्ट्ज वर श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची 107 अंश 1 मेगाहर्ट्ज वर. मित्रांनो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. भक्ती संगीतावर आधारित वंदन हा कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी, तुमचा मित्र प्रणय. न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातून देखील आपण आपल्या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. ऐकत रहा.

काय धरून ठेवायचं आणि काय सोडून द्यायचं हे नेमक्या वेळी आपल्याला जमलंच पाहिजे. डोंगरातून वाहत येणाऱ्या नदीचा जर दगडाशी संवाद झालाच, खरं तर नदी सुरुवातही करत नाही. याचं कारण असं आहे की कुतूहल दगडाच्या मनी आणि दगडच विचारतो, अगं तू इतकी शांत कशी, इतकी मोठमोठी दगड आहेत तुझ्या वाटेत तरी तुझ्यातली शांतता कधीच भंग पावत नाही. नदी म्हणाली, मी प्रत्येक अडथळ्याशी भांडत नाही, त्याला वळसा घालून पुढे जाते. प्रत्येक वाद जिंकणं आवश्यक नसतं, कधी कधी पुढे जाणं, पुढं जात राहणं हे खरं शहाणपणाचं असतं.

बरं, आपल्या मागण्या पूर्ण होतात की नाही होत या प्रश्नाचं प्रत्येकाने लवकरात लवकर स्वतःपुरतं उत्तर शोधावं, उत्तराची माहिती घ्यावी आणि समाधानाचा मार्ग लवकरात लवकर धरावा.

श्रोते हो, वंदन या कार्यक्रमामध्ये इथेच थांबण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा तुमच्या मित्राला प्रणयला अनुमती द्या. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात, अर्थात त्याआधी आणखी 2 भक्तिगीतांचा आनंद आपण घेणार आहोत. त्यानंतर 6 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू. आणि त्यानंतर 6:05 पुन्हा याच ठिकाणी भेटणार आहोत रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये. FM रेनबो वाहिनी, ऐकत रहा, आनंद घेत रहा.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। उत्साहाने सळसळता फुल फ्रेश एनर्जेटिक असा कार्यक्रम ज्याचं नाव आहे रेनबो फंडे तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त प्रणय।
2: Facebook in the sky, WhatsApp in life, man mode calm, ethano aram, so start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
3: Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
2: musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas, start up your day with Rainbow Fun Day, Rainbow Fun Day,
3: Rainbow Fun Day।
1: आजच्या आपल्या रेनबो फंडे या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत सुरेश वाडकर यांच्या स्वरातील ह्या प्रेमगीताने। बाहेर काय सुरू आहे सगळ्यांना ठाऊक आहे मित्रांनो, पण आपल्या आतमध्ये सुद्धा बरंच काही सुरू असतं, त्यामुळे सुरुवात तिथूनच करूया।
4: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले,

श्रोतेहो जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरात पर्जन्य प्रमाण अधिक होतं. कमाल तापमान कुलाबा इथे 27 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथे 27 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथे 25 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथे 24 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 91%. पर्जन्य प्रमाण सांताक्रूज इथे 90.4 मिलीमीटर. पुढील 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे आहे. मुंबई शहर आणि उपनगरात पर्जन्य प्रमाण मध्यम ते अधिक स्वरूपाचं असण्याची शक्यता आहे. त्यासोबत ताशी 60 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आणि या हवामानाचा अंदाज ऐकल्यानंतर आपण सगळ्यांनी अत्यंत जबाबदारीने घ्यायची आहे स्वतःची काळजी आणि सतर्क राहायचं आहे. आपल्या रेनबो फंडेची सुरुवात केल्यानंतर मंडळी काय करायचं आहे पुढे? आपल्याला आपल्याला आज गाणी ऐकायची आणि वेगवेगळ्या विषयांवर बोलायची सुद्धा. बरं, विषय पण फार वेगळे आहेत. आजच्या दिवशी आपल्याच या मुंबई शहरामध्ये कुठल्या तरी एका कोपऱ्यात पहिल्यांदाच चित्रपट दाखवण्यात आला होता. आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर स्क्रीनिंग ऑफ द फिल्म. सगळ्यात पहिला चित्रपट या भारत देशामध्ये कुठे दाखवला गेला, कुठे पाहिला गेला, तर तो आजच्या दिवशी आणि मुंबई शहरात. कुठे काय कसं कधी हे लक्षात येईलच तुमच्याही. आपल्यापैकी काही रसिकांना, जाणकार रसिकांना ही गोष्ट ठाऊक असण्याची सुद्धा शक्यता आहे. त्याबद्दल आपण बोलूयाच.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली योर्स।
5: 1896 सालचा आजचाच दिवस, 7 जुलै 1896, चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचा टप्पा, लुमियर बंधू अर्थात 1896 म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल, हा ब्रिटिश काळ होता, भारत देश तोवर स्वतंत्र झाला नव्हता। संगीत आणि नाटक हे सारं मनोरंजनाचं क्षेत्र हळूहळू बहरत होतं आणि त्यातच लुमियर बंधू ऑगस्ट आणि लुई लुमियर यांनी मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये, जे आता एस्प्लेनेड मॅन्शन या नावाने ओळखलं जातं, तिथे 6 चित्रपट प्रदर्शित केले। शतकातील चमत्कार असं त्यावेळी या दिवसाला म्हटलं गेलं। पॅरिसमध्ये आपली चित्रपटसृष्टीतील प्रतिभा दाखवल्यानंतर लुमियर बंधू आपलं कार्य पसरवण्यासाठी भारतात आले। ऑगस्ट आणि लुई लुमियर यांनी मुंबईतील वॉटसन हॉटेलमध्ये, हो काही जणांना ही जागा ठाऊक असणार आहे असं त्यांना आता मनातल्या मनात वाटत असेल, तर हो तीच बऱ्यापैकी प्रसिद्ध वास्तू आहे, तर या वॉटसन हॉटेलमध्ये चित्रपट प्रदर्शित केले। त्या काळी तिकिटाची किंमत होती 1 रुपया। 7 जुलै 1896 रोजी प्रदर्शित झालेले ते चित्रपट होते एंट्री ऑफ सिनेमॅटोग्राफ, द सी बाथ, अराइवल ऑफ अ ट्रेन, अ डिमोलिशन, लेडीज अँड सोल्जर्स ऑन व्हील्स आणि लिव्हिंग द फॅक्टरी। मंडळी पहिल्यांदाच जेव्हा कोणी त्या काळात हे ऐकलं असेल, 7 एप्रिलला प्रदर्शित झाले म्हणजे 7 एप्रिलला अनेकांनी ते चित्रपट पाहिले असतील, याचा अर्थ काही दिवस आधीपासून जेव्हा पावसाळा सुरू झाला असेल आणि लोकांनी ही बातमी ऐकली असेल, तेव्हा कात्रणं असतील, तेव्हा जाहिरात पत्रकं भिंतींवर चिकटवली गेली असतील, किंवा कानोकान जर ही बातमी आली असेल तर असं काहीतरी होणार आहे, तर कित्येकांनी हे असं काही असतं यावर विश्वासही ठेवला नसेल। आणि आज आपण पाहतो दर आठवड्याला कोणता नवा चित्रपट प्रदर्शित होणार आहे याची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत असतो। एक तो दिवस आणि एक आजचा दिवस, काय ही दुनिया आहे, चंदेरी दुनिया।

या चंदेरी दुनियेबद्दल आता आपण बोललो. या चंदेरी दुनियेतलीच काही माणसं अशी असतात जी माणसं असं काही काम करून जातात, त्यांच्या असताना तर लोक त्यांना आपल्या मनात ठेवतातच, पण त्यांच्या नसण्यानंतरसुद्धा लोक वर्षानुवर्ष त्यांच्याबद्दल मनामध्ये प्रेमभावना जपून असतात, त्यांच्या कलेला दाद देत असतात. त्यांनी ज्या ज्या नाटकांमध्ये चित्रपटांमध्ये काम केलेलं असतं त्याबद्दल गप्पा सुरू असतात आणि त्यांची आठवण सहजच काढली जाते आणि काही दिवस तर त्यांच्या आठवणीचे दिवसच असतात. 7 जुलै हा खरं तर या सगळ्याच अर्थाने महत्त्वाचा दिवस. 7 जुलै 1896 रोजी चित्रपट प्रदर्शित झाले काय आणि 7 जुलै रोजीच 1944 साली मराठी चित्रनाट्यसृष्टीतील एका गुणी अभिनेत्रीचा जन्म झाला, अभिनेत्री पद्मा चव्हाण. कोल्हापूरमध्ये त्यांचा जन्म झाला पण संपूर्ण महाराष्ट्रभर, किंबहुना असं म्हणूया हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा त्यांनी गाजवली, तेव्हा संपूर्ण भारतभर त्यांच्या चेहऱ्याला, त्यांच्या कामाला आणि त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली. अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, एक आकर्षक व्यक्तिमत्व, हे सगळे गुण त्यांना लाभले होते आणि 1959 भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा नामक चित्रपटामध्ये त्यांना भूमिका मिळाली, चंदेरी दुनियेत प्रवेश झाला होता. फक्त चित्रपटसृष्टी नाही तर रंगभूमीवरची त्यांची कारकिर्दसुद्धा तितकीच गाजली. गुंतता हृदय हे, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल, माझी बायको माझी मेवणी, लग्नाची वेडी या भूमिकांनी, यांसारख्या भूमिकांनी, कारण आणखीही काही नाटकांमध्ये त्यांनी काम केलं होतं, यांसारख्या भूमिकांनी अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं कित्येक वर्ष. बरं, तो काळ लक्षात आलाच असेल आपल्या सगळ्यांच्या, त्या काळामध्ये मुलीने महिलेने या अभिनय क्षेत्रामध्ये असावं, नाट्य चित्रपटसृष्टीत असावं हे इतकं काही सोपं नव्हतं. त्या काळामध्ये इतकी प्रसिद्धी मिळवली होती त्यांनी. आपण सहज कधी विचार करून पाहिला, ही माणसं जर आजच्या काळात असती तर काय चित्र असतं बरं? कधी कधी हे विचार फक्त आपल्या मनाच्या रंजकतेसाठीच पुरतात. 1975 या वर्षामध्ये आणि 1976 या दोन्ही वर्षी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार देखील प्राप्त झाले. त्यांनी अभिनय केलेले काही मराठी चित्रपट, त्यापैकी एक मराठी चित्रपट दोस्त असावा तर असा, आणि त्यातलं हे मस्त कलंदर गाणं, तुमच्या आमच्या जगण्यासाठी सुद्धा जर कुठलं गाणं लावायचं असेल तर मला असं वाटतं ते हे असलं तर समजून जायचं आपलं जगणं मस्त.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। आनंद घ्या नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पांचा।
4: सध्या आपण आनंद घेत आहोत नव्या जुन्या मराठी गाण्यांचा आणि गप्पा तर आपल्या सुरू आहेत। मी या बाजूला आहे, तुम्ही त्या बाजूला आहात। आपल्यामध्ये काय आहे? आपल्यामध्ये आहे आकाशवाणीने बांधून दिलेला FM रेनबो वाहिनीचा सुंदर असा धागा। बरं, आणि आपल्या आसपास सध्या मुसळधार पाऊस पडतोय, पण आपल्याला प्रशासनाच्या वतीने ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत, ज्या सूचना आहेत, त्या आपण काटेकोर पाळूया। आरोग्य महत्त्वाचं, आपलं जीवन महत्त्वाचं,

पद्मजा फेणानी जोगळेकर यांचा वाढदिवस. आपलं जे ध्येय आहे संगीत क्षेत्रामध्ये आपल्याला अधिकाधिक चांगलं शिकायचं आहे, त्या ध्येयाप्रती निष्ठा, कलाप्रेम आणि कठोर मेहनत घेण्याची वृत्ती, अभ्यासूपणा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याचा आपण अनुभव घेतही असतो, नम्रता, जाणीव, आपल्या माणसांवरचं प्रेम, या सगळ्या गुणांनी माणूस घडतो, मोठा होतो. पद्मजा फेणानी जोगळेकर ह्या उत्तम सुंदर गायिका आहेतच, तितक्याच उत्तम माणूस देखील आहेत. पंडित जसराज, पंडित रामनारायण आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे गुरु त्यांना लाभले. स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याकडून देखील प्रोत्साहन मिळालं. ज्येष्ठ कवी कवयित्रींचं मार्गदर्शन आणि सहवास त्यांना लाभला. मराठी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांबाबतचा मिया तानसेन पुरस्कार त्यांना 88 साली मिळाला. भारत निर्माण हा देखील पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. बहरलेल्या सावल्या ही कविता जेव्हा त्यांनी गायली तेव्हा कवी ग्रेस यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं. पद्मजा फेणानी जोगळेकर कित्येक मराठी कवितांना त्यांच्या आवाजाने एक वेगळाच सुरेल अर्थ प्राप्त करून दिला. त्यांच्या आवाजामधली काही गीतं आजही मनाला तितकीच शांतता देतात. वेगवेगळे सांगीतिक कार्यक्रम त्या करत असतात, आपल्या भेटीला त्या वेगवेगळ्या गाण्यांच्या माध्यमातून येतच असतात. पद्मजा फेणानी जोगळेकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

कवी कुसुमाग्रज यांचे शब्द. फारस कानावर पडत नाही, पण आज आवर्जून आपण हे गाणं ऐकतोय. एक वेगळाच विचार आणि सुरेल स्वर.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: हाय नमस्कार, मी अंकुश चौधरी, आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर FM रेनबो। दिवसाची संगीतमय सुरुवात करणारी आकाशवाणी, मुंबईची FM रेनबो वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद।

कार्यक्रम सुरू आहे. या बाजूला आहे मी, तुमचा मित्र, तुमचा सखा, तुमचा दोस्त. त्या बाजूला तुम्ही सगळे श्रोते आहात. आणि आता आपण बोलणार आहोत आपल्या भारतातील एका अत्यंत महत्त्वाच्या लोककलाकाराविषयी, तीजनबाई. महाभारतातील कथानक जिवंत करण्याचं कसब असलेल्या तीजनबाई यांच्यामुळे छत्तीसगडमधील पंडवानी लोककला देशविदेशातील प्रतिष्ठित सांस्कृतिक मंचावर पोहोचली. आणि या रविवारी भारताने या सर्वात अनमोल लोककलावंतांपैकी एक म्हणजे तीजनबाई यांना गमावलं. त्यांचा पुढील प्रवास त्यांच्या जगभरातील रसिकांच्या मनामध्ये खडतच राहणार आहे. पण त्यांच्या जाण्यामुळे झालं काय तर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाला पुन्हा एकदा त्यांच्या या दीर्घ प्रवासाची ओळख झाली. पुन्हा एकदा ओळख होणे म्हणजे काय तर या सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पटकन विसरून जातो. सामाजिक विरोध आणि आर्थिक अडचणींवर मात करत जिद्दीने वाटचाल करणाऱ्या तीजनबाई यांचा लोककलेचा प्रवास सोपा अजिबात नव्हता. दुर्ग जिल्ह्यातील गनियारी या गावात 1956 अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या तीजनबाईंना लहानपणापासून आपल्या आजोबांकडून महाभारतातील कथा ऐकण्याची आवड होती. त्यांचे आजोबा ब्रिजलाल पारधी यांच्याकडून ऐकलेल्या पंडवानी या लोकगाथांनी त्यांना भुरळ घातली. पण समस्या पुढे होती, त्या काळामध्ये केवळ पुरुष ही कला सादर करत असत. पुढे करायचं काय, आवड तर आहे, सादर करावंसं तर वाटतंय, पण इच्छा तिथे मार्ग.

याच्या काही महाभारतातल्या कथा सांगण्याचा एका वेगळ्या पद्धतीचं सादरीकरणाचा पंडवानी कला मंचावरून सादर करण्याचा अधिकारच नाही आहे महिलांना. केवळ पुरुष ही कला सादर करतायत. तर या अवघ्या 12 वर्षाच्या तीजनबाईंनी तेव्हा काय करावं? महिलांनी घराबाहेर पडून ही कला सादर करणं हे निषिद्ध मानलं होतं. काही प्रसंगी अपवित्र म्हटलं गेलं. तरी कुटुंबाचा रोष आणि सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागलं असतानाही त्यांनी तरुण वयातच आपल्या कुटुंबाची पारंपरिक लोककला असलेल्या पंडवानी कलेचे गायन करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 12व्या वर्षी विवाह झाल्यानंतर संगीत सोडण्यास नकार दिला आणि लहान वयातच घराबाहेर पण पडल्या. चंद्रखुरी इथं वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी आपला पहिला कार्यक्रम केला. मंचावर मुक्तपणे वावर, दमदार आवाज, उत्तम अभिनय, संवाद फेक आणि हावभाव यांच्या माध्यमातून त्यांच्या कला सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. एक वेगळीच भुरळ घातली. खांद्यावर एकतारी घेऊन मंचावर वावरतानाचा त्यांचा आत्मविश्वासाने भरलेला अंदाज प्रेक्षकांना भावला. ज्या समाजाने त्यांना एकेकाळी नाकारलं होतं त्याच समाजाने पुढे तीजनबाईंना मानसन्मान दिला. कार्यक्रम सादर करण्याची निमंत्रणं येऊ लागली. पंडवानी कला ही छत्तीसगडमधली लोककला सातासमुद्रापार पोचली. त्यांच्या सादरीकरणात केवळ गायन नव्हतं तर महाभारताचं कथानक जिवंत करण्याचं कसब होतं. त्यामुळे ग्रामीण भागातील कला म्हणून ओळखली जाणारी पंडवानी देशविदेशातील प्रतिष्ठित सांस्कृतिक मंचांवर पोचली. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, तुर्की, मॉरिशियस यांसारख्या अनेक देशांमध्ये भारतीय लोककलेचा गौरव त्यांनी वाढवला. अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण देखील त्यांना प्राप्त झाला. पण त्यांची सर्वात मोठी ओळख ही राहिली की त्यांनी संघर्षालाच आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद बनवलं. आज त्यांचा आवाज जरी शांत झाला तरी जेव्हा जेव्हा या संपूर्ण जगाच्या पाठीवर कुठेही पंडवानीची चर्चा होईल तेव्हा तीजनबाईंचं नाव सर्वप्रथम घेतलं जाईल. विनम्र आदरांजली.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

ठीक 7:10 आपण ऐकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र. त्यानंतर पुन्हा 7:20 इथेच याच ठिकाणी भेट होणार आहे आपली, म्हणजे तुम्ही तिथे मी इथे, पण आपली भेट होणार आहे नक्की गाण्यांच्या आणि गप्पांच्या माध्यमातून. ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली. तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की ते काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि पूर्ण

0: शासन अलर्ट मोडवर आहे आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
1: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं, धबधबे, तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
2: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी, सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात दुपारी 2 वाजता हे प्रातिनिधिक स्वरूपात होणार आहे. याची सर्वांनी, वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
1: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या

0: प्रतिनिधीकडून।
1: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे। जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत। अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, वाकी या भागात जोरदार पाऊस सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे। जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे। अकोले तालुक्याचा काही भाग, संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर।
0: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं। जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे। दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं। त्या 72 वर्षांच्या होत्या। त्यांनी देहदान केलं आहे। 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली। विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन, लेखन, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं। गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली। त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन। आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।

रेनबो फंडेच्या उत्तर अर्ध्यामध्ये स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरांनी आपली सुरुवात झालेली आहे. यानंतरचं गाणं आपण जे ऐकणार आहोत ते शब्दबद्ध केलेलं आहे राजा मंगळ वेढेकर यांनी, रचना आणि योगेश खाडीलकर यांचा स्वर, आणि गाण्याचे बोल आहेत असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. आता अनेकांना किंबहुना सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं असं मध्येच कसं काय, काही तसं निमित्त आहे का? 100% तसं निमित्त आहे, सुंदर निमित्त आहे. बऱ्याच लोकांना ते व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया, फेसबुक, इंस्टाग्रामच्या माध्यमातून या दिवसभरामध्ये कळेलच, पण आकाशवाणीच्या श्रोत्यांचं ते निमित्त आता या क्षणाला साजरं होणार आहे जेव्हा ते गाणं आपण ऐकणार आहोत. आज आहे मित्रमंडळींनो जागतिक चॉकलेट दिवस. असाही काही दिवस असतो का? आमच्या काळी तर असं काहीच नव्हतं. अरे बापरे, हे कधीपासून सुरू झालं? हे तुमचे प्रश्न सध्या थोडेसे थांबवून ठेवूया आपण. आणि हे नेमकं काय प्रकरण आहे बुवा, चॉकलेट दिवस असं का साजरं केलं जातं त्याबद्दल थोडंसं बोलूया. आता चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं. चॉकलेट म्हणून आपण काय खातो हा भाग नामनिराळा, कारण चॉकलेट हे जर मूळ स्वरूपात आपण खाल्लं तर त्याची संपूर्ण वेगळी चव आपल्याला आवडूसुद्धा शकते आणि तिचे फायदेसुद्धा आहेतच. वाढदिवसाला आणि कोणत्याही आनंदाच्या समारंभात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमध्ये सर्वप्रथम मानाचं स्थान ज्याने प्राप्त केलेलं आहे ते आहे चॉकलेट. आकर्षक आणि विविध फ्लेवर्समध्ये सुद्धा सध्याच्या काळामध्ये बाजारात हे उपलब्ध असतं. जे वाढदिवस, दिवाळी, ॲनिव्हर्सरी, रक्षाबंधन, नवीन वर्षाची सुरुवात अशा वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये भेटवस्तू म्हणून सुद्धा दिलं जातं. लहान मोठ्या आकारामध्ये उपलब्ध आहे. लहान मुलांना खास करून अधिक आकर्षण याचं आहे आणि मोठ्यांसाठी हे साधन आहे लहान मुलांना आकर्षित करून घेण्याचं सुद्धा. 7 जुलै म्हणजे आजचा दिवस 2009 सालचा जो होता त्या दिवशी पहिल्यांदा चॉकलेट दिवस साजरा करण्यात आला. 1550 हे चॉकलेट पहिल्यांदा युरोपमध्ये आलं आणि मग ते कोकोचं झाड आहे ते 200 वर्ष जगतं, त्यापासून कोको पावडर बनते जी मिळतेसुद्धा आपल्याला, आणि तिथून मग ते चॉकलेट असं नामकरण झालं. त्याने आपल्या मेंदूमध्ये काही हालचाली तीव्रतेने होतात, तणाव कमी होतो, अर्थात ते चॉकलेट जर आपण खात असू तर आपण त्यातली साखर किती प्रमाणात आहे हे सुद्धा तपासायलाच हवं. तर काय, जे 2009 चॉकलेट दिवस सुरू झाला आणि आज इथे आपण 2026 असलो तरीसुद्धा आपल्या प्रियजनांना, आपल्या जवळच्या माणसांना, किंवा असं म्हणूया एखाद्या अनोळखी व्यक्तीलासुद्धा जो सहज आपल्याशी जोडला जातोय असं आपल्याला जाणवत असताना आपण आजच्या दिवशी किंवा कधीही चॉकलेट भेट देऊ शकतो आणि तो आपला चॉकलेट दिवस म्हणून साजरा करू शकतो. पण आज अधिकृत चॉकलेट दिवस आहे त्याच्यामुळे आज तर आपण चॉकलेट देऊ घेऊ शकतोच. सगळ्यांना जागतिक चॉकलेट दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत या एका शब्दाबद्दल, जो शब्द या गाण्यात येणार आहे, जे गाणं आता आपण थोड्या वेळाने ऐकणार आहात, तो शब्द आहे अत्यंत कठीण वाटणारा शब्द. कसं बोलू मी, मला नाहीच बोलायचं, नाही माझं काही, मी जबाबदारच नाही आहे, तर मी कशाला बोलू. आणि नाही नाही, त्याने बोलायलाच हवं. आपल्या जगण्यातल्या संवादांचे अनेकदा जे काही अडथळे निर्माण होतात, ते या एका शब्दासाठी, एका शब्दामुळे तयार होतात, आणि तो शब्द म्हणजे सॉरी, जो आपण मराठी माणसंसुद्धा इतका वापरतो की जणू काही हा शब्द मराठीच आहे असं आता झालेलं आहे वातावरण.

स्वतःच्या चुका स्वीकारणं, दुसऱ्यांच्या चुका माफ करणं, मनामधला राग द्वेष विसरणं, कितीही आपण दिवसभरात व्यस्त असलो तरी थांबून स्वतःच्या आतमध्ये डोकावण्याची आणि आपल्या वागण्याचा, आपल्या बोलण्याचा, आपल्या स्वभावाचा पुन्हा एकदा विचार करण्याची संधी म्हणजे क्षमा. क्षमा ही दुर्बलतेची नाही तर मजबूत मनाची ओळख आहे. जो माफ करतो तो स्वतःसाठी आणि इतरांसाठी.

आपण ऐकत होतात हेच गाणं आता आपण ऐकणार आहात. अवधूत गुप्ते यांच्या स्वरातलं हे गाणं आहे, थोडं वेगळ्या धाटणीचं गाणं आहे, एरवी कधी ऐकण्याचा योग येत नाही. आज 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरच्या रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये मी तुमचा मित्र प्रणय तुम्हाला हे गाणं ऐकवतोय. जागतिक क्षमा दिवसाच्या निमित्ताने

मानसशास्त्रज्ञांच्या मते क्षमा केल्याने मानसिक तणाव कमी होतो, नैराश्य कमी होतं, मनामध्ये स्थिरता येते, अस्वस्थता दूर जाते, नात्यांमधला ताणतणाव कमी होतो, संवाद खुलतो आणि फक्त वैयक्तिक नाही तर सामाजिक

लोक हा सुद्धा यामुळे दृढ होतो. आणि माझ्या मित्रांनो, खरं सांगा, मनावर हात ठेवून सांगा, सध्या सामाजिक सलोख्याची किती तीव्र गरज आपल्या समाजाला आहे. म्हणजे प्रवासाला, साध्या प्रवासाला, रिक्षात बसून कुठेतरी जायचे 5 मिनिटांवर, किंवा बसमधून प्रवास करायचा आहे, किंवा ट्रेनमधून प्रवास करायचा आहे, कुठल्याही प्रवासाला जात असू तरी धाकधूक व्हायला लागली आहे. असा सध्याचा काळ सुरू आहे. ह्या काळामध्ये क्षमा मागणे आणि क्षमा करणे हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं यावर्षीच्या जागतिक क्षमा दिवसाला विशेष, विशेष म्हणजे अतिविशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जे महत्त्व आपण समजून घेऊया. आणि 1994 साली कॅनडातील व्हिक्टोरिया इथे सुरू झालेल्या वर्ल्ड फॉरगिवनेस डेला, म्हणजेच जागतिक क्षमा दिवसाला, त्यावेळी त्यांनी तो राष्ट्रीय क्षमा दिवस केला. आता तो जागतिक स्वरूपात साजरा केला जातो. जागतिक क्षमा दिवस आजच्या पिढीने सुद्धा क्षमा या शब्दाचा अर्थ सखोल समजून घेणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. राग द्वेष ईर्ष्या सगळ्यांना दूर ठेवून चुकांना माफ करत आपली स्वतःची सुद्धा वैचारिक प्रगती गरजेची आहे. समाजामध्ये प्रेम आणि समतेची भावना निर्माण करते एक सॉरी, एक माफी. त्यामुळे हे सगळं करूया, करत राहूया. सलील कुलकर्णी यांच्या स्वरात सारे गम प गाऊया.

श्रोतेहो, ठीक 7:45 आपण ऐकणार आहात अज्ञात मुंबई या मालिकेचा आजचा भाग. आपल्या मुंबईविषयी, मुंबई शहराविषयी आपल्याला ठाऊक नसलेल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टी, शहरांच्या गोष्टी, शहरातल्या एखाद्या रस्त्याची गोष्ट, एखाद्या भागाची गोष्ट, शहराच्या निर्मितीची गोष्ट, अज्ञात मुंबईची गोष्ट आपण रोज ऐकत आहात. ठीक 7:45 आपण ऐकणार आहात अज्ञात मुंबई या मालिकेचा आजचा भाग.

0: प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: ऑनजीए सुरतेत असलेल्या अस्वस्थतेवर लक्ष ठेवून होता. तिथल्या व्यापाऱ्यांना मुंबईत यायची इच्छा आहे याची त्याला कल्पना होती, पण कंपनीने त्या व्यापाऱ्यांना उघड प्रोत्साहन देणं कंपनीसाठीही धोकादायक होत. कंपनीचा सुरतेतला व्यापार बहरलेला होता. कंपनी गुजराती व्यापाऱ्यांना मुंबईत घेऊन जाण्याचा प्रयत्न करते याचा मुघलांना संशय आल्यास त्याचा दुष्परिणाम कंपनीवर होणार होता, म्हणून तोही योग्य संधीची वाट पाहत होता.
2: आणि लवकरच एक संधी चालून आली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरतेतल्या वखारीसाठी जे अनेक मध्यस्थ काम करत होते त्यापैकी एक होते तुलसीदास पारेख. सन 1636 ते 1667 अशी जवळपास 30 वर्ष ते ईस्ट इंडिया कंपनी करता काम करत होते. त्यांचे कंपनीशी अगदी जवळचे संबंध तयार झाले होते. तुलसीदास यांच्या पश्चात त्यांचे दोन पुत्र कल्याण आणि भीमजी पारेखही कंपनी करता काम करू लागले होते. त्यातल्या भीमजीनं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व मिळवलं, त्यामुळे तर तो कंपनीच्या गळ्यातला ताईतच झाला होता. पुढं पुढं तर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांचं भीमजी वाचून पानही हलायचं नाही.
1: सप्टेंबर 1669 मध्ये भीमजी पारेख याच्या कुटुंबावर धर्मांतराचं संकट चालून आलं. भीमजीच्या चुलत बंधूला मुघल अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने सुंता करून इस्लामची दीक्षा दिली. एका मातब्बर व्यापाऱ्याच्या घरात घडलेली ही घटना सुरतेतल्या इतर गुजराती व्यापाऱ्यांमध्ये भीतीची लहर उमटवून गेली. त्या सर्वांनी एकत्र येऊन भीमजी पारेख यांनी मुंबईत आश्रय देण्यासाठी कंपनीला साकडं घालावं अशी विनवणी केली.
2: ही घटना घडली तेव्हा जेरॉल्ड ऑनजीए सुरतेतच होता. भीमजीच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनजीएची भेट घेतली आणि ऑनजीएनं सुरतेच्या व्यापाऱ्यांना कुटुंबासहित मुंबईत आश्रय द्यावा अशी विनंती केली. खरं तर मुंबईतला व्यापार वाढवण्याकरता ही नामी संधी होती, पण ही वेळ योग्य नव्हे हे राजकारणात मुरलेल्या ऑनजीएनं ओळखलं होतं.

0: त्यानं जर या व्यापाऱ्यांची विनंती मान्य केली असती तर मुघलांनी चिडून कंपनीच्या सुरतेतल्या गोदामांमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या मालावर जप्ती आणली असती आणि तो धोका काही ऑनजेला इतक्यातच पत्करायचा नव्हता. त्यामुळं त्यानं त्या व्यापाऱ्यांना तुर्तास थांबण्याचा सल्ला दिला. मात्र झाल्या घटनेचा निषेध म्हणून त्या सर्वांनी सुरतेपासून दूर अहमदाबादला निघून जावं असा सल्ला ऑनजेनं त्यांना दिला.
1: ऑनजेच्या सल्ल्याप्रमाणे व्यापारी अहमदाबादला निघून गेले. सुरतेचा व्यापार ज्यांच्याशिवाय चालत नसे ते सर्वच व्यापारी सुरतेतून निघून गेल्यामुळे व्यापार झपाट्याने कमी होऊ लागला. परिणामी मुघलांच्या महसुलातही लक्षणीय घट होऊ लागली. ही खबर औरंगजेबापर्यंत गेली. त्याने तात्काळ हस्तक्षेप केला. सुरतेतून निघून गेलेल्या व्यापाऱ्यांना त्यांच्या धर्मात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर ते सर्व व्यापारी डिसेंबर 1669 मध्ये सुरतेत परतले.
0: थोडं स्थिरस्थावर होतंय तोच ऑक्टोबर 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा मारला. पुन्हा एकदा वातावरण अस्थिर झालं. व्यापाऱ्यांना आता सुरतेत सुरक्षित वाटेनासं झालं. त्यांनी पुन्हा एकदा ऑनजेला विनंती केली पण सुरतेतलं वातावरण निवळेपर्यंत व्यापाऱ्यांनी सुरतेतच थांबावं असा निर्णय ऑनजेनं घेतला.
1: पुढच्या 2-1 वर्षात सुरतेतलं वातावरण निवळतंय हे पाहून 1672 मध्ये भीमजी पारेखने मुंबईला निघून जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान भीमजीला यांत्रिक छपाईच्या व्यवसायात रस निर्माण झाला होता. मुंबईत छपाईला अधिक चांगले दिवस येतील या आशेने तो मुंबईला प्रिंटिंग प्रेस थाटण्यासाठी निघून गेला. ऑनजीएची त्याच्या जाण्याला मूक संमती होतीच. भीमजी निघून गेल्यावर इतर व्यापाऱ्यांनी अधिक वाट न पाहता भीमजीच्या माध्यमातून ऑनजीएशी संपर्क साधून ते मुंबईत कायमसाठी येऊ इच्छित असल्याचा निरोप पाठवला. आता ती वेळ आली असल्याचं माहीत असलेल्या ऑनजीएची त्यांना संमती मिळणं अवघड गेलं नाही.
0: पण इथे ऑनजीएनं व्यापारासाठी सवलती देण्याचं जाहीर केलेलं धोरण आडवं आलं. व्यापाऱ्यांनी मुंबईत कंपनीकडून हव्या असलेल्या सवलतींची यादीच सादर केली. पुन्हा त्यांना या सर्व सवलतींची तोंडी मान्यता नको होती तर या सर्व सवलती कंपनी आम्हाला देते आहे असं कंपनीच्या सही शिक्क्यांनिशी पत्र त्यांना हवं होतं.
1: ऑनजीए 1672 उत्तरार्धात सुरतेहून मुंबईत परतला तेव्हा मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं होतं. आलबेल नव्हतं. मुंबईवर डच चाल करून येण्याची हूल उठली होती. पण सुदैवाने पुढच्या काही दिवसात डच आणि इंग्रज यांच्यात समेट झाला आणि भीती कमी झाली. याच सुमारास जंजिऱ्याच्या सिद्दीने मुंबईला वेठीला धरलं. पोर्तुगीजांच्या माहीमवरून कुरापती चालूच होत्या. हे कमी म्हणून की काय 1676 मध्ये ऑनजीए स्वतःच आजारी पडला. या अस्थिर वातावरणात सुरतेच्या व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या असत्या तर मुघलांचा रोष ओढवून घेण्यासारखं झालं असतं. ऑनजीएला नवीन संकट ओढवून घ्यायचं नव्हतं म्हणून त्याने सुरतेच्या व्यापाऱ्यांच्या मागण्या बाजूला ठेवून दिल्या. परिणामी सुरत मुंबई शिफ्टिंग रखडलं होतं.
0: पण पुढच्याच वर्षी म्हणजे 1677 मध्ये पोर्तुगीज अंमलाखालच्या दीवच्या आपल्या दीव दमण मधलं दीव या दीवच्या व्यापाऱ्यांनी उचल खाल्ली. पोर्तुगीजही कमालीचे धर्मद्वेष्टे होते. त्यांचा भर व्यापारावर कमी आणि धर्मांतरावर जास्त होता. ते इथे आलेच होते मुळी ख्रिश्चनांच्या आणि मसाल्यांच्या शोधात. दीवच्या कर्मठ वातावरणाला कंटाळलेले तिकडचे व्यापारी त्यांच्यासाठी योग्य ठिकाणाच्या शोधात होते. त्यांना मुंबई ही अगदी योग्य जागा वाटत होती. मुंबईत कायद्याचं राज्य आलं होतं. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देण्यात आली होती. टॉलरन्स देण्यात आला होता. 350 वर्षांपूर्वी असलेल्या धार्मिकतेच्या वातावरणात ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबईत सर्वांना

0: देऊ केलेली ही मोकळीक अनेक व्यापाऱ्यांना मुंबईत आकर्षित करण्यास कारणीभूत ठरली.
1: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा पहिला भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपण ऐकला आणि हिरेन बोफंडे हा कार्यक्रम आपण ऐकत होता 6:10 ते 8 वाजेपर्यंत. यानंतर आणखी एक गाणं आपण ऐकणार आहात. आणि मित्रमंडळींनो, आज खरं तर भरपूर वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण बोललो. जाता जाता आपण चॉकलेटबद्दल आणि क्षमा करण्याबद्दल, क्षमा मागण्याबद्दल सुद्धा बोललो. तर हे सगळं करत राहूया आणि या पावसाळी वातावरणात मात्र स्वतःची काळजी घेऊया. हा पाऊस तोवर पडणार आहे जोवर त्याला पडायचं आहे, त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडण्याच्या आधी भरपूर विचार करा आणि अत्यंत आवश्यक असल्यावरच योग्य तो निर्णय घ्या. स्वतःची, स्वतःसोबत आपल्या जवळच्या माणसांची काळजी घ्या. आनंदी रहा, स्वच्छंदी जगा. या सदिच्छासह नमस्कार, पुन्हा लवकरच भेटूया. धन्यवाद.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणला आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत. त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JAACनं पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत JAACवर बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रृंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता. त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या 2 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड,
मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात

जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. भारत आणि इंडोनेशियाच्या युवा पिढीत कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, दूरसंचार आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमधलं तांत्रिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी एका महत्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून या दोन देशांमध्ये स्टार्टअप सहकार्य आणखी दृढ करण्यासही सहमती झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबावो सुबियांतो यांच्यासोबत आज झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर ते बोलत होते. या भागीदारी चा एक भाग म्हणून भारताची अग्रगण्य व्यवस्थापन संस्था IIM बंगळूर इंडोनेशियामध्ये आपलं कॅम्पस स्थापन करणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधान आज इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं पोहोचले. तिथल्या राष्ट्रपती भवनात त्यांचं भव्य स्वागत झालं. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशिया प्रजासत्ताकाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. राज्यात सध्या सुमारे 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आलेली असताना पेट्रोल बाईक्सही सुरू करण्यात आल्यामुळे सरकारनं त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. पण देशभर एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं त्यांनी सांगितलं. भविष्यात अशा बाईक टॅक्सींद्वारे तरुणांना रोजगार मिळण्यासोबतच सरकारलाही महसूल मिळावा यासाठी या बाईक्सकडून प्रतिदिन 5 रुपये महसूलापोटी आणि प्रति राईड 2% रक्कम जनकल्याण निधी म्हणून घेण्याची सरकारची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व लंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. आषाढी वारीमधील 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात

त्या मार्गावर पथकरातून सूट देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं घेतला आहे. या संदर्भातला शासन निर्णय आज जारी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना आणि वारकरी तसंच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यान ढगफुटीचा धोका टळला असला तरी घाटमाथा तसंच नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. नाशिक शहरासह अन्यत्र रात्रीपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. आतापर्यंत कोणत्याही मोठ्या नुकसानीचं वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यात दरड कोसळण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अतिधोकादायक भागातली परिस्थिती हाताळण्यासाठी इगतपुरी इथं राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं एक पथक तैनात करण्यात आलं आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान आज ढगफुटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानं सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. मात्र त्र्यंबकेश्वर नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला भोवरा आता उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अकोले परिसराकडे सरकल्याचं दिसत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावाच्या शेलारवाडीत काल रात्री उशिरा भूस्खलनाची घटना घडली. त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळला आणि घरातले तिघे जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यापैकी एका महिलेला वाचवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी साधना बांगर आणि कंत्राटी लिपिक पठाण मुजीब खान यासिन खान यांना 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलं. क्षेत्रीय कामकाजासाठी भाडेतत्वावर पुरवठा केलेल्या वाहनाचं बिल काढण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. भारत आणि इंग्लंड संघात तिसरा T20 क्रिकेट सामना आज खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10

0: आप सुन रहे हैं आकाशवाणी मुंबई का 107.1 FM रेनबो। ठीक 1:30 पर आप सुन सकेंगे न्यूज स्टूडियो से राष्ट्रीय मराठी समाचार। बने रहें, सुनते रहें 107.1 FM रेनबो।
1: आकाशवाणी मुंबई, नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल। अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन। भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। ते इंडोनेशियात जकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते। उभय देशांमधली ही भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले। परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले। या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील। इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल। तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं। अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं। IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली।
2: AI, टेलीकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है। हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं। हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं। इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा।
1: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग

0: आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांड कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
1: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून

0: दुपारची वेळ रटाळ कंटाळवाणी वाटते, मग या वेळेत रिफ्रेशिंग इंटरेस्टिंग असं काही करायचंय, तर मग चला दोस्त हो बोलू काही। रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी, फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार FM रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 MHz FM रेनबो वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR ऍप वरही। चला दोस्त हो बोलू काही,
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही।
2: नमस्कार रसिको, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि या निवांत दुपारी चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुमचा आर्जे मित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि संगीतकार पद्मश्री पद्मजा फिणाणी जोगळेकर यांचा जन्मदिन आहे आणि आपल्या सुमधुर आणि भावपूर्ण गायकीने त्यांनी मराठी आणि भारतीय संगीत क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। शास्त्रीय संगीताबरोबरच त्यांनी गझल, गीत, भावगीते आणि भजनं अतिशय सुंदर रीतीने गायली आहेत। उंच उंच माझा झोका, केव्हा कसा येतो वारा, दिवे लागले रे दिवे लागले यासारखी त्यांची गाणी खूप गाजली आहेत। गायिका पद्मजा फिणाणी जोगळेकर यांचं कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते तुम्ही मला सांगायचं आहे। दूरध्वनी क्रमांक आहेत 02245141432 आणि 45151433। व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71। तुम्ही व्हॉट्सअप संदेशही पाठवू शकता आणि काय सांगायचं आहे, गायिका पद्मजा फिणाणी जोगळेकर यांचं कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं ते तुम्ही मला सांगायचं आहे। पहिलं गाणं ऐकवतो जे तुम्हाला नक्कीच आवडेल।

चला दोस्तों बोलू काहीमध्ये. आज मी विचारलंय पद्मजा फेणानी जोगळेकर यांचा जन्मदिन आहे तर त्यांचं कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं. दीपा बालकर यांनी दोन गाणी सुचवलेत, हसरा नाचरा श्रावण आला आणि दिवे लागले रे. त्यानंतर मंगेश म्हात्रे शुभेच्छा दिल्या आहेत आणि गाणी ऐकतात. बरं ठीक आहे. विजय शिरपूरकर मेघारे गर्जती. बरं. राजेंद्र परमार स्वागत धन्यवाद. शुभलक्ष्मी मस्तकर पुस्तकातील खूण हे गाणं आवडतं असं कळवलेलं आहे. नीलांबरी कुलकर्णी पुस्तकातील खूण. एकच गाणं कळवायचं आहे, दोन तीन गाणी नका सांगू. पुस्तकातील

ऐकवतो, आधी दिवे लागलेले ऐकवतो आणि त्यानंतर पुस्तकातील खूण हे गाणं ऐकवतो. आणि तुम्हालाही पद्मजा फेणाने जोगळेकर यांचं कुठलं गाणं सगळ्यात जास्त आवडतं ते तुम्ही मला सांगा. खरं तर 5 ते 6 गाणीच लावता येतील, पण तरीही गाणी लावण्याचा प्रयत्न करतो. दूरध्वनी क्रमांक आहे 02245 41 32 आणि 45 15 41 33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

चला दोस्तो, बोलू काही. हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण आज पद्मजा फेणानी जोगळेकर यांची गाणी ऐकत आहोत. गणेश जोशी आणि वंदना जोशी यांचा दूरध्वनी आला होता आणि ते म्हणाले तुम्ही कुठलंही गाणं लावा, आम्हाला ते आवडतं. आणि त्यांनी आभारसुद्धा मानलेले आहेत, धन्यवाद. ओंकार काटकर म्हणतात की तुझ्या एका हाकेसाठी हे गाणं लावा. प्रणव शिंदे, कार्यक्रम अप्रतिम होतो आहे. दत्तात्रय आडत मेहंदीच्या पानावर नाही. संजय पाटील म्हणतात आहेत पुस्तकातील खूण. मंगेश म्हात्रे यांनी पद्मजा जोगळेकर आणि श्रीधर फडके यांचं गाणं ऐकवं असं म्हटलेलं आहे. पंकज मोवड यांनी लवलव करी पातळ आणि सुंदर साजरा श्रावणाला हे गाणी कळवलेली आहे. तर बऱ्याच श्रोत्यांनी पुस्तकातील खूण हे गाणं आवडत असल्याचं कळवलं होतं, तर ते गाणं लावतो.

आणि कुठलं गाणं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं? गायिका पद्मजा फेणानी जोगळेकर यांचं ते तुम्ही मला नक्की सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 41 32 आणि 45 15 41 33. व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 66 10 71.

गुलाब गायकवाड यांचा संदेश आलेला आहे की बाहेर मस्त पाऊस पडतोय, नाशिक विभाग आता रेड अलर्ट असल्यामुळे सुट्टी मिळालेली आहे, छानपैकी कार्यक्रम ऐकतोय, आला आला वारा वगैरे गाणं नाही, पण आपल्याला पद्मजा फेणाने जोगळेकर यांचं गाणं तुम्हाला सुचवायचं आहे. दारा बांधता तोरण घर नाचले सुमेधा परांजपे कल्याणवरून त्यांनी गाणं आवडत असल्याचं कळवलं आहे. गणेश पाटील, कार्यक्रम एकदम सुंदर होते, धन्यवाद. विठ्ठल मसलेकर, शुभदुपार. मंगेश म्हात्रे, गाणं गोवाचं आहे. बरं, राजेंद्र म्हात्रे यांची सगळी गाणी आवडतात पद्मजा फेणाने जोगळेकर यांची, त्याचबरोबर लता मंगेशकर यांच्या ते मिमिक्रीसुद्धा छान करतात. बरं, खरंय. पंकज मोहड, जन्मदिनाच्या शुभेच्छा, गीतं छान आहे, धन्यवाद. मला दूरध्वनीसुद्धा आलेला आहे स्नेहल, पद्मजा फेणाने जोगळेकर यांच्या शिष्या स्नेहल यांचा दूरध्वनी आलेला आहे आणि त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा कळवलेल्या आहेत पद्मजा फेणाने जोगळेकर यांच्यासाठी. आणि सर्वस्व तुझला वाहून हे गाणं त्या शिकल्यात स्वतः त्यांच्याकडून, तर ते गाणं आवडत असल्याचं कळवलं आहे. अनिल नाईक म्हणतात याहो याहो सूर्यनारायण हे गाणं सगळ्यात जास्त आवडतं. आणि सीमा निनावे यांनी आभार मानलेत की दिवे लागले रे हे गाणं ऐकवलं. पुढचं गाणं ऐकवणार आहे सुंदर साजरा श्रावणाला, जे कुसुमाग्रजांनी लिहिलं आहे. आधीचं पण गाणं जे होतं उंच उंच माझा झोका, इंदिरा संत यांची ती कविता होती पुस्तकातील खूण, ही सुद्धा इंदिरा संत यांची कविता होती. दिवे लागले रे हे काव्य शंकर रामाणे यांनी लिहिलं होतं. लवलव करी पातसुद्धा ऐकवणार आहे जे आरती प्रभू यांनी लिहिलेलं आहे. तर अशी सुंदर सुंदर गाणी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतोय आजच्या चला दोस्त हो बोलू काही मध्ये, काही का पद्मजा फेणाने जोगळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त.

रसिक, 1980 मध्ये पद्मजा फेणानी जोगळेकर यांनी एकाच वर्षात गायनाच्या 25 स्पर्धांमध्ये भाग घेतला होता आणि त्या सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल भारत सरकारने 2001 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं आणि 2000 सालचा स्वरानंद प्रतिष्ठानचा प्रतिष्ठित माणिक वर्मा पुरस्कार त्यांना मिळालाय. मी गोपी भोसले, चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात आत्तापुरतं थांबतो. एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर 3 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल आणि त्यानंतर 3:10 सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का, यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई

केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं, त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हापरळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश.
मुंबई

आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: रसिको, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. आणि आज सप्तरंगी साथ या कार्यक्रमात तुमचा अर्जुमित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. प्रसिद्ध अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा आज जन्मदिन आहे. पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापूर इथं 7 जुलै 1944 रोजी झाला आणि त्यांनी प्राथमिक शिक्षण घेऊन शाळेला रामराम ठोकला. त्यांना चंदेरी दुनियेची ओढ होती. त्यावेळी कोल्हापूर चित्रनगरी म्हणून प्रसिद्ध होती आणि त्यांचे वडील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण हे आधुनिक विचारांचे असल्याने आपल्या कन्येला त्यांनी विरोध केला नाही. बोलके डोळे, सुरेख चेहरा, तसंच अभिनेत्रीला आवश्यक असणारं आकर्षक व्यक्तिमत्व त्यांच्याकडे होतं. 1959 भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटात पद्मा चव्हाण यांना भूमिका मिळाली आणि त्यांनी चंदेरी दुनियेत प्रवेश केला. सहनायिका म्हणून त्यांच्या नावावर बरेच चांगले चित्रपट आहेत. आपल्या वाटेला आलेल्या भूमिकेला त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला.

रसिक हो, हे गाणं ज्या चित्रपटातलं आहे तो ज्योतिबाचा नवस हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल. कमलाकर तोरणे दिग्दर्शित या चित्रपटात सूर्यकांत, विक्रम गोखले, मधुकर तोरडमल, पद्मा चव्हाण आणि आशा काळे यांच्या भूमिका आहेत. आणि या चित्रपटाची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तुम्ही चित्रपट पाहिलाच असेल आणि माहितीसुद्धा असेल की चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे की DSP साळवी यांची कोल्हापूरला बदली होते, जिथं सर्जा नावाच्या दरोडेखोरानं दहशत माजवली आहे. त्याला पकडण्याची ते मंदिरात शपथ घेतात. सर्जा हा एकेकाळी साधं जीवन जगत होता, पण जेव्हा त्याची जमीन बळकावली गेली तेव्हा वडिलांच्या मृत्यूनंतर तो जाब विचारायला जातो त्या सावकाराला. आणि या दरम्यान गुरुजी मध्ये येतात आणि गोळी लागून गुरुजींचा अपघाती मृत्यू होतो. आणि गावातल्या मुलांसाठी शाळा बांधण्याचं गुरुजींचं स्वप्न असतं. मग सर्जा आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतो आणि शाळा बांधण्यासाठी निधी मिळवण्याकरता श्रीमंतांना लुटतो. साळवींची मुलगी पद्मजा सर्जाच्या ह्या सगळ्या कार्यानं कृत्यानं प्रेरित होते, कारण तिला वाटतं की सर्जा हा गुन्हेगार नाही. ती सर्जाला भेटते आणि दोघांचं लग्न होतं.

अवघाची संसार या चित्रपटात राजा गोसावी, जयश्री गडकर, रमेश देव यांच्याबरोबर पद्मा चव्हाण यांचीही भूमिका होती. एक ठग एका श्रीमंत व्यापाऱ्याची संपत्ती लुटवण्याच्या बहाण्याने त्याच्या घरात शिरतो आणि व्यापाऱ्यांच्या मुलींपैकी कोणीही लग्नासाठी तयार नसल्यामुळे तो नाराज असतो. तो ठग त्याच्या मोठ्या मुलीला त्याच्याशी लग्न करण्यासाठी पटवतो जेणेकरून तो तिची संपत्ती हडप करू शकेल, अशी अवघाची संसार या चित्रपटाची गोष्ट होती. आणि अवघाची संसार हा जो चित्रपट आहे तो 1960 रोजी प्रदर्शित झाला आणि प्रचंड गाजला होता. जे वेड मजला लागले, रूपास भाळवलो मी, अशी प्रसिद्ध अजरामर गाणी या चित्रपटात जी आपल्याला आजही ऐकायला आवडतात.

पद्मा चव्हाण यांची भूमिका असलेला लाखात अशी देखणी हा 1971 रिलीज झालेल्या गाजलेला चित्रपट तमाशा आणि कौटुंबिक नाट्य यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन कमलाकर तोरणे यांनी केलं होतं. आणि हा चित्रपट एका तमाशा कलावंताच्या कुटुंबावर आधारित आहे. मुख्य पात्र चमेली ही एका तमाशा नर्तिकीची मुलगी असते. समाजातल्या अनेक अडचणी आणि संघर्षांना तोंड देत ते आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करते.

जेव्हा तिची आई अपघातामुळे अंथरुणाला खिळते तेव्हा तमाशा मंडळाची जबाबदारी चमेलीवर येते, पण चमेलीला तमाशात न पडता लग्न करून सुखाचा संसार करायचा असतो. आणि या तिच्या निर्णयामुळे आणि समाजाच्या दृष्टिकोनामुळे कथेत अनेक नाट्यमय वळणं येतात.

0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: आपण ऐकत आहात 107.1 FM रेनबो वाहिनी, जुन्या नव्या मराठी गाण्यांची आणि गप्पांची मेजवानी.
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. पद्मा चव्हाण यांचा जन्मदिन आहे, त्यानिमित्तानं त्यांच्या काही चित्रपटांबद्दल आपण बोलत आहोत. आराम हराम है हा आराम हराम आहे हा 26 ऑक्टोबर 1976 रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचं दिग्दर्शनही कमलाकर तोरणे यांनीच केलं होतं. चित्रपटामध्ये रवींद्र महाजनी, रुही आणि पद्मा चव्हाण यांनी मुख्य भूमिका साकारल्या. चित्रपटाला समीक्षकीय आणि व्यावसायिक यश सुद्धा मिळालं आणि या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. मुंबईतल्या एका सामान्य कुटुंबातली सुधा आपल्या विधवा आईसोबत राहते आणि घरखर्च भागवण्यासाठी सेक्रेटरीचं काम करते. एका गॅरेजमध्ये कामाला असलेल्या सुरेश नावाच्या एका मेहनती मोटार मॅकॅनिकच्या ती प्रेमात पडते. मर्यादित उत्पन्न असूनही हे जोडपं एकत्र एका सुखी भविष्याची स्वप्न पाहतात आणि आपल्या व्यावहायिक जीवनासाठी पैसे वाचवायलाही सुरुवात करतात.

आराम हराम आहे या चित्रपटाबद्दल मगाशी आपण बोलत होतो, तर जेव्हा सुरेश हा अचानक गायब होतो तेव्हा त्यांच्या आयुष्याला एक अनपेक्षित वळण लागतं. त्याच सुमारास सुधाच्या घरातून रोकड आणि दागिने

ने गायब होतात, ज्यात सुरेशने तिच्याकडे सोपवलेल्या पैशांचाही समावेश असतो. आणि संशय वाढत गेल्यानं सुधा, सुरेशचा जवळचा मित्र सुदाम, याच्यासोबत मिळून त्याचा शोध सुरू करते. आणि त्यांच्या तपासात असं उघड होतं की सुरेश एका ग्राहकाची आलिशान गाडी घेऊन आपल्या कामाच्या ठिकाणाहूनही गायब झालाय. अखेर हा शोध त्यांना बंगळूरजवळ घेऊन जातो, जिथं सुरेश महेश कुबेर नावाच्या एका श्रीमंत व्यावसायिकाच्या नव्या ओळखीखाली राहत असल्याचं पाहून त्यांना धक्का बसतो. त्यांना आपलं जुनं आयुष्य पूर्णपणे सोडून दिल्याचं दिसतं. यानंतर विश्वासघात, दडलेली सत्य उलगडणारा एक भावनिक प्रवास सुरू होतो.

0: चालली। नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो।
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। अभिनयाची घोडदौड सुरू असताना दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशी पद्मा चव्हाण यांचा विवाह झाला आणि त्यांनी आकाशगंगा, अवघाची संसार, ज्योतिबाचा नव, संगत जडली तुझी ना माझी, बोट लावीन तिथं गुदगुले, अनोळखी, लाका तशी देखणी अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला। सुमारे 28 मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या। या सुखांनो या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन राजदत्त यांनी केलं होतं। यात रमेश देव, सीमा देव आणि पद्मा चव्हाण यांनी भूमिका

एका साकारल्यात. या चित्रपटातलं या सुखानो या हे शीर्षक गीत अतिशय लोकप्रिय आहे. हे गाणं गदी माडगुळकर यांनी लिहिलं आहे, त्याला सुधीर फडके यांचं संगीत लाभलंय आणि आशा भोसले यांनी सुमधुर आवाजात गायलंय. आणि ह्याच त्रयींचं गाणं जे मगाशी आपण ऐकलं ऋतुला काटा, ते सुद्धा गाणं गदी माडगुळकर यांनी लिहिलं होतं, सुधीर फडके यांचं संगीत होतं आणि अर्थातच आशा

0: चित्रपटांबरोबरच नाट्यमंचावरही पद्मा चव्हाण यांचं आगमन झालं. त्यांचा अभिनय हा शहरी आणि ग्रामीण कथानकांनाही पूरक होता. दिलखेचक बिंधास्त अभिनय आणि अप्रतिम सौंदर्यासाठी त्या ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांच्या अभिनयामुळे महाराष्ट्राची मर्लिन मनरो हा किताब आचार्य अत्रे यांनी त्यांना दिला होता. गुंतता हृदय हे या नाटकातली कल्याणी, नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल मधली सुनीता, माझी बायको माझी मेहुणी मधली रसिका, लग्नाची बेडी मधली रश्मी अशा अनेक भूमिकांमुळे त्यांची नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. प्रसंगानुरूप मेकअप, वेशभूषा, आवश्यक तिथं लढीवाळपणा, नेत्रकटाक्ष आणि बिंदास्त संवाद फेक यामुळे प्रेक्षकांच्या हृदयावर त्यांनी जणू अधिराज्य केलं होतं. आता जावयाची जात या चित्रपटातलं गाणं तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्या गाण्यामध्ये त्यांच्या सौंदर्याचा नेमका उल्लेख केलेला आहे. ऐका गाणं.
1: हे चैत पुनवसा जरी लई लाजरी उगवली दिवसा ढवळ्या कशी सूर्याचं बघूनी रूप डोळा की दीप फिरतीन झाली एडी पिशी हो असं काहीतरी अकरीत घर

रसिकाव, मराठीबरोबरच ना पद्मा चव्हाण यांनी हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. नकारात्मक खलनायकी भूमिकाही त्यांनी केल्या. आदमी या चित्रपटामध्ये अशोक कुमार, मनोज कुमार, वहिदा रहमान यांच्याबरोबरही त्यांनी काम केलं. बिन बादल बरसात या चित्रपटात आणि काश्मीर की कलीमध्ये शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांबरोबरही त्यांनी अभिनय केला. या सुखांनो या आणि आराम हराम आहे या चित्रपटातील भूमिकांबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. आणि नीलांबरी कुलकर्णी यांचा व्हॉट्सअप संदेश आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की 1974 वारणा कॉलेजमध्ये असताना त्या अनोळखी या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं आणि त्यांच्या कॉलेजमध्ये चित्रपटाचं शूटिंग झालं असल्यामुळे हा चित्रपट आहे त्यांना फुकटामध्ये बघायला मिळाला. त्यांना फ्रीमध्ये सगळ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला आणि ह्या अनोळखी या चित्रपटातलं गाणं तुम्हाला आता ऐकवतो.

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि सदाबहार गाणी ऐकत राहण्यासाठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो।
1: सप्तरंगी साथ हा कार्यक्रम सूर्य रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। आज अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्मदिन असल्यामुळे आपण त्यांच्या चित्रपटाबद्दल बोललो आणि एकूणच त्यांच्या कार्यकिर्दीबद्दल बोललो। एका मोटार अपघातामध्ये 12 सप्टेंबर 1996 रोजी या अभिनेत्रीचं दुर्दैवी निधन झालं। काही तारे आकाशातून निघून जातात पण त्यांचा प्रकाश अनेक पिढ्यांच्या मनात उजळत राहतो। पद्मा चव्हाण ह्या त्यापैकीच एक। रसिको, आता वेळ झाली आजच्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात विराम घेण्याची। एक गाणं तुम्हाला ऐकवतो, गाण्यानंतर ठीक 3:58 तुम्ही मराठी ठळक बातम्या ऐकाल आणि त्यानंतर ठीक 4 मी गोपी भोसले घेऊन येतो तुमच्यासाठी सांजेच्या पारी। हा कार्यक्रम ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी।

0: FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मराठी ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे आणि ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली. येत्या 1 ऑगस्टपासून वाहन चालवण्याचा परवाना घेताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. आषाढ वारीसाठी आज देहू इथून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. मात्र मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यानं वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं, पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलंय. वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफ करण्यात आला आहे. आजच्या ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: रविवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा, शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद सांजेच्या पारी, दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सांजेच्या पारी।
1: रसिक हो, तुम्ही ऐकता न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 107.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी आणि आज रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा आरजी मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे। जुलै महिना सुरू झालाय आणि पाऊस आता मुक्त हस्तानं बरसू लागलाय। उन्हाळ्याची तहान भागवणारा, धरतीला तृप्त करणारा, सगळ्यांना वेड लावणारा असा पाऊस आभाळातून खाली उतरला आणि मग पावसाच्या निमित्तानं सगळीकडे आनंद सोहळा सुरू झाला। पावसाच्या उघानच मग पाऊस गाणी ही सगळ्यांच्या ओठी मृदगंधाप्रमाणे दरवळू लागली। कधी पावसात भिजताना तर कधी खिडकीतून बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी पाहून नकळत ही गाणी आपण गुणगुणायला लागतो।

अजिंठा झाडांचा, झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला, लेणापूर फरदापूरच्या गावंढळ गर्दीतला, बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला अजिंठा.

अजिंठा पिवळ्या जर्द शेतातल्या पिकातला, बारादरीतला काळ्या भोर दगडातला धबधबा झेलणारा अजिंठा.

अजिंठा, जगाचे अहंकार मोडून बसलेला, नामोनिशाण नसलेल्या कुठल्याच हातांचे ह्या निर्मितीतल्या इथल्या दगडातल्या सृष्टीला पहिल्यांदा चिरंतन प्रतिरूप देणारा

बालपणीचा पाऊस म्हटलं की सगळ्यात आधी आठवणारं बालगीत म्हणजे एरे एरे पाऊसा. आणि बालगीतांमध्ये आणि खास करून पाऊस गाण्यांमध्ये हे गाणं म्हणजे सगळ्यात पहिल्या क्रमांकावर. तशा नाचरे मोर आंब्याच्या वनात आहेच. या गाण्यावर लहान मुलांसकट सगळेच गाणे

याच्या तालावर नाचू शकतात इतकं गोड गाणं आहे. काही जणांना माहीत नसेल पण हे गाणं पु ल देशपांडे यांनी संगीतबद्ध केलंय बरं का. आणि लहानांसह लहान होऊन नाचण्या गाण्याची गंमत पुलांनाही कळली ती अशी. शाळेत जायला निघालो आणि बाहेर पाऊस सुरू झाला की मग सांग सांग बोलानात पाऊस पडेल काय असं गाणं गावंसं वाटतं आणि मग शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय अशी स्वप्न पाहणं हे त्या वयात शाळेला सुट्टी म्हणजे मोठी गोष्ट वाटायची. आणि सुट्टीच्या दिवशी पाऊस पडला की आई मला पावसात जाऊ दे असा हट्ट धरणारी मुलं आणि आईचा डोळा चुकून भिजल्यावर पाठीत धपाटे खाणारी मुलं यांनाच काय ती पावसात भिजण्याची गंमत कळली.

बालपण ओसरलं तरी पाऊस मात्र ओसरत नाही. तारुण्यात नव्या रंगात नव्या रूपात तो बरसू लागतो आणि मग लहानपणीची अल्लड खेळकर पाऊस गाणी सोडून प्रेमाचे सूर आपण आळवू लागतो. तारुण्यात जिथं तिथं हिरवळ शोधणारं मन निसर्गाच्या हिरवळीकडे पाहून अजूनच खुलतं. तरुणाईला ज्या गाण्यांनी शब्द सुरातही ओलचिंब केलं असा अल्बम म्हणजे गारवा. सौमित्रांच्या शब्दांनी नटलेली आणि मिलिंद इंगळे यांच्या स्वरांनी आणि संगीतानं सजलेली सदाबहार गाणी यांनी गारवा म्हणजे पाऊस आणि तरुणाई यांचं समीकरण झालं. ज्यांना पाऊस आवडत नाही किंवा ज्यांना गाणी आवडत नाही असेही लोक या गाण्यांच्या माध्यमातून मनसोक्त भिजले. गारव्यानंतर लगोलग सांज गारवाही आला. अजून पावसात भिजण्याच्या स्मृती वाळल्याही नव्हत्या आणि हा जणू सायंकाळी आकाशी इंद्रधनू बनून साकारला. पुन्हा सारेच तृप्त शांत आणि कानात घुमत राहिले ते काही पावसाचे आवाज. गारवा आणि सांज गारव्याने तरुणाईला प्रेमात पडायला शिकवलं. यातलं प्रत्येक गाणं खास पाऊस पडत

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: रसिको, सांजीच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजी मित्र गोपी भोसले तुमच्या बरोबर आहे. मराठीत आधीही बरीच सुंदर पाऊस गाणी रचली गेली आहेत. त्यातली बरीचशी तर मंगेशकर कुटुंबियांच्याच नावे आहेत. गर्दर रानात भटकंतीला गेल्यावर आणि पाऊसही सोबतीला असल्यावर नाधू महानोरांचं चिंब पावसानं रान झालं हे गाणं गुणगुणतच कित्येक भटक्यांनी ओल्या पायवाटा तुटवले असतील. त्यांच्या शब्दात पुन्हा घन उथंबून येते आणि लता दिदींच्या स्वरांसवे बरसते. लता दिदींप्रमाणेच आशाताईंनी एकाहून अनेक सुंदर पाऊस गाणी गायली आहेत. झुंजूर मुंजूर पावसात भिजता भिजता सोसाट्याचा आला वारा आणि भिजून या देह चिंब झाला, आणि त्यासाठी खऱ्याखुऱ्या पावसात भिजायची श्रोत्यांना गरज भासली नाही. आशाताईंचं अजून एक सुंदर गाणं आठवतंय, ते म्हणजे नभ उतरवालं. आदिवासी पाड्यातल्या रानमाळातलं चित्रीकरण आणि त्यावर हे गाणं. आहा हा.

पाऊस म्हणजे बहुतेकदा प्रेमी युगुल किंवा नुसतंच पावसाचा आनंद व्यक्त करणारं गाणं असतं, याला अपवाद ठरणारी काही गाणी आहेत. जसं ग्रेस यांनी लिहिलेलं पाऊस कधीचा पडतो, याशिवाय ती गेली तेव्हा हे हृदयनाथजीच्या आवाजातलं गाणं तितकंच हृदयद्रावक. काहीशा गंभीर स्वरूपाची ही गाणी ऐकताना आपण अंतर्मुख होऊन जातो. पावसावर द्वंद्व गीतं कमी लिहिली गेली, त्यातलं एक सुंदर गाणं म्हणजे बाबूजी आणि आशाताईंच्या आवाजातलं पावसात नाहती लता लता कळ्या फुले. पाऊस आणि प्रेम यांचं अतूट असं नातं आहे. आपल्या प्रिय व्यक्तीच्या सानिध्यात पाऊसही वेळ साधून आला तर शब्दांची माळ गुंफण्यास इतकं निमित्त पुरेस आहे, नाही का?

0: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: प्रसन्न सुरुवात करणारी सप्तरंगी एफएम रेनबो वाहिनी.
1: सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरे रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. पाऊस गाण्याची भुरळ आजच्या नव्या गीतकार आणि संगीतकारांनाही पडली आहेच. नवी नवी पाऊस गाणी नव्या पिढीला नव्या पिढीकडून ऐकायला मिळत आहेत. आई शप चित्रपटातलं ढग दाटून येतात हे पुन्हा एकदा सौमित्र लिखित पाऊस गाणं अशोक पत्कींनी संगीतबद्ध करत त्यांच्या चिरतरुण संगीताचा पुरावा दिलाय. एरवी लोककला आणि आधुनिक संगीत यामध्ये अधिक रमणारे अजय अतुल यांनीही चिंब भिजलेले रूप सजलेले या गाण्यातून प्रणयधुंद पाऊस गाणं रसिकांना भेट दिलंय. नायक आणि नायिका यांच्यावर चित्रपटात पाऊस गाणी चित्रित करणं म्हणजे हमखास प्रसिद्धी मिळणार असं असलं तरी ते गाणं तितकं सुंदर नसेल तर ते केवळ प्रेक्षणीय होतं पण श्रवणीय होत नाही. इरादा पक्कामध्ये निलेश मोहरीर यांनी केलेलं भिजून गेला वारा हे गाणं या दोन्ही अटी पूर्ण करतं म्हणून नव्या पाऊस गाण्यात त्याचा विशेष उल्लेख. चिंब भिजलेले हे गाणं आपल्याकडे आहे तर ते मी तुम्हाला ऐकवतो.

रसिको, नव्या पिढीचा लाडका संगीतकार अवधूत गुप्ते यांचं पावसावर जरा अधिकच प्रेम आहे म्हणून त्यांनी पाऊस या नावाचा खास अल्बम केलाय. वैशाली सामंत यांनी गायलेलं अंगणी माझ्या मनाच्या हे सुंदर गाणं तसंच अवधूत यांच्या आवाजातलं थेंबभर तुझे मन हे संथ लईतून रॉककडे जाणारं गाणं यातून पावसाचे निरनिराळे रंग यांचा आविष्कार गुप्तेंनी साधलाय. वैशाली सामंत यांच्या आवाजातल्या स्वर पावसात भिजतात या अल्बममध्ये तर अस्सल रॉक संगीताचा वापर करत गाणं रचलंय. पावसावरचं प्रेम इथंच थांबत नाही. अमृता सुभाष या गुणी अभिनेत्रीने देखील गायन क्षेत्रात पाऊल ठेवलं ते जाता जाता पावसानं या पाऊस गाण्याच्या अल्बममधूनच. नाजूक गळ्याच्या गायिकांच्या परंपरेला छेद देत अमृता यांनी या अल्बममधून एक नवा पायंडा पाडलाय. भटकंती करत सारा महाराष्ट्र पालथा घालणारा अभिनेता मिलिंद गुणाजी यांनीही कवितेवरचं प्रेम व्यक्त करताना मन पाखराचे होई म्हणत पावसाशी नातं जोडलंय.

नव्या पिढीची लाडकी जोडी सलील आणि संदीप यांनी आयुष्यावर बोलू काही म्हणत सगळ्यांना मुग्ध केलं आहेच. त्यांनी आपल्या कार्यक्रमातून पाऊस गाणी सादर करून प्रेक्षकांना आणि रसिकांना पावसात भिजण्याचे नवे बहाणे दिलेत. लहानग्यांसाठी अग्गूबाई ढगूबाई गाताना हे दोघे लहान मुलांचे बोबडे विश्व आपल्यासमोर उभं करतात आणि तितक्या सहजपणे तरुणाईच्या प्रेमभावना व्यक्त करणारं तुझ्या माझ्या सवे म्हणत पावसालाही गाणं घ्यायला भाग पडतात. प्रेयसीच्या आठवणी दरमणाऱ्या मनाला पाऊस अधिकच बेचैन करून सोडतो तेव्हा खिडकीतून बाहेर पाहताच पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली या ओळी आठवतात.

पाऊस सोहळा झाला, पाऊस सोहळा झाला कोसळत्या आठवणींचा, कधी उधाणता आणि केव्हा थेंबांच्या संथ लईचा। पाऊस असा ऋण झुणता पैंजणे सखीची स्मरली, पाऊल भिजत जाताना चाहूल

0: नमस्कार श्रोतेहो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झवर FM रेनबो।
1: सांजेच्या पारी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। पाऊस गाण्यांचा शेवट एका अतिशय आवडत्या गाण्याने करणार आहे। संदीप खरे यांचे शब्द, संगीत आणि स्वर असा तिहेरी संगम जिथं जुळून आलाय त्या सरीवर सर या गाण्यातून। पावसाचा आणि निसर्गात रमणाऱ्या भटक्या मनाचं वर्णन अनुभवायचं असेल तर पाय घराबाहेर टाकून पावसाच्या कधी उधाणत्या आणि कधी थेंबांच्या संथलईच्या धारा अंगावर झेलत बाहेर पडायला हवं। मग हे शब्द आणि अंतरंगात उमटणारं हर्ष पावसासंगे एकरूप होऊन जातात। सर्वत्र केवळ पाऊस आणि पाऊस, सरीवर सर बरसतच राहतात।

0: माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर
1: रसिक हो सांजेच्या पारीमध्ये आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुमच्या आरजे मित्राला म्हणजेच गोपी भोसलेला अनुमती द्या. पंकज मोहड, मिलिंद टिपणीस, विनंती ठाकूर, श्रीपाद जोशी, स्मिता विवेक नेवाळकर, संतोष पाटील, अजय साखरे, किशोर पेडणेकर, मंगेश म्हात्रे, दीपा बाळकर, रवींद्र पाटील, चंद्रशेखर भाटवडेकर, हरिश्चंद्र पाटील, नीलांबरी कुलकर्णी, सुरेश पाटील, सुनील जोशी, सुनील गायकवाड, अरुण गावकर, अभिजित गव्हाणकर, अनिल चिरलेकर, गुलाब गायकवाड, राजेंद्र म्हात्रे, विठ्ठल मसलेकर, शिल्पा तोडणकर, गणेश पाटील, ओंकार काटकर, प्रणव शिंदे, दत्तात्रय आडत, संजय पाटील, संध्या गावकर, शुभलक्ष्मी मस्तकार, राजेंद्र परमार, विजय शिरपूरकर, चंद्रशेखर मुळेकर, संजय दर्शन, विजेंद्र घाटोळ, या सर्व रसिक श्रोत्यांनी सहभाग नोंदवला. त्यांचे संदेश माझ्यापर्यंत आलेले, सर्वांचे आभार. आता एक गाणं तुम्हाला ऐकवतो आणि गाण्यानंतर ठीक 5 वाजता तुम्ही मराठी बातम्या ऐकाल. उद्या 5 ते 8 वाजता रश्मी आंबडेकर तुमच्याबरोबर असणार आहे. इथंच थांबतो. धन्यवाद.

मी रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिलं. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. पुरामुळे नुकसान झालेल्या भागांचं महसूल विभागामार्फत तात्काळ सर्वेक्षण करण्यात येणार असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषांनुसार घरांच्या पडझडीबद्दलची आणि इतर तातडीची मदत त्वरित पोहोचवली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: जी हाँ दोस्तों, इसी के साथ कार्यक्रम लव यू जिंदगी खत्म होता है। ठीक 6:05 पर आप सुनेंगे मराठी में समाचार। सुनते रहिए FM रेनबो।
1: प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। वाहन चालक परवान्यासाठी 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य। 3rd ब्रिक्स परिवहन मंत्रीगट परिषदेचं आयोजन येत्या 9-12 जुलै दरम्यान नागपुरात होणार। राम मंदिर ट्रस्टच्या कथित गैरव्यवहाराबाबत CBI चौकशीची काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी। आणि बाबा ताजुद्दीन यांचा 1400वा वार्षिक उर्स उद्यापासून नागपुरात सुरू। आता सविस्तर बातम्या। राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्र अधिवास डोमिसाईल प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दिली। तसंच अनाधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई सुरू असून प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचं नियमन, महसूल वाढ आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वंकष धोरण राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। नव्या नियमानुसार बाईक टॅक्सी चालकांची पोलीस पडताळणी, वैध परवाना आणि बॅज बंधनकारक करण्यात येणार असून वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
3: मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे, ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराजे देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकार दिले। अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री

0: सचिव माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगर परिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी वृत्त विभागातून मी विणा डोंगरवार.
1: चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या भटाडी खाणीतून कोळसा वाहतूक करणाऱ्या पाईप कन्व्हेअर बेल्टसह परिसरातील जुन्या पायाभूत सुविधांचं नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. 5 मे रोजी कन्व्हेअर बेल्ट परिसरात लागलेली आग शेतातील अवशेष जळाल्यामुळे पसरल्याचं सांगत भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी जनजागृती आणि टप्प्याटप्प्यानं नूतनीकरणाची कामं हाती घेण्यात येतील असं त्यांनी स्पष्ट केलं. गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रासाठी गडचिरोली इथं स्वतंत्र सहसंचालक उच्च शिक्षण कार्यालय सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. आमदार अभिजित वंजारी, सुधाकर आडवाले आणि धीरज लिंगाडे यांनी ही मागणी उपस्थित केली होती. आकृतीबंध मंजूर करून वित्त विभागाची परवानगी घेतल्यानंतर कार्यालय सुरू करण्यात येणार असून त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांची नागपूरपर्यंतची पायपीट थांब मदत होणार आहे. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय. या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे. या परिषदेच्या आयोजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिली. परिषदेदरम्यान स्वागत, सुरक्षा, निवास, वैद्यकीय सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेसह सर्व तयारी ठेवण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहे. नागपूरचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. इथल्या औद्योगिक क्षेत्रासह पर्यटन क्षेत्रामध्ये देखील वृद्धी होत आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या देशविदेशातील अनुयायांचं शक्तीस्थळ असलेल्या दीक्षाभूमी विकासाचा आराखडा लवकरच सर्व सहमतीतून साकारू असं आश्वासन महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. नागपूर सुधार प्रन्यास इथं आयोजित बैठकीत त्यांनी श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान तीर्थस्थळाचा विकास आणि विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. या बैठकीला नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीणा, महाव्यवस्थापक सचिन ढोले आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दीक्षाभूमी परिसराचा विकास हा लोकप्रतिनिधी आणि समाजचिंतकांच्या सहयोगातूनच साकार व्हावा, लवकरच याबाबत एक विशेष बैठक बोलावण्यात येईल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. नवीन नागपुरातील लेआउट टाकण्याअगोदर पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी दिली. नागपूर सुधार प्रन्यास आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सर्व जागांची ड्रोनद्वारे आणि MRSAC यंत्रणेचा वापर करून मॅपिंग करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून एकही पात्र नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली. NDRF आणि SDRFच्या निकषानुसार पात्र लाभार्थ्यांना 24 तासात मदत देण्याची कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या कथित कारभारावरून काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केले आहे. राम मंदिर ट्रस्टमध्ये नाल्कोचे माजी सीएमडी बजरंगलाल बागरकर यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींच्या देखरेखीखाली सीबीआयमार्फत चौकशी व्हावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडून भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली. राम मंदिरातील भ्रष्टाचाराचा विषय हा केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा नसून कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेशी संबंधित असल्याचा आरोप श्रीनेत यांनी केला. नागपूरच्या ताजबाग इथल्या सुफी संत हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन यांचा शतकोत्तर चौथा उर्स उद्या 8 जुलै ते 19 जुलै दरम्यान साजरा केला जाईल. उर्स दरम्यान देश परदेशातून मोठ्या संख्येनं यात्रेकरू ताजबाग इथल्या दर्ग्याला भेट देतील. या पार्श्वभूमीवर महापौर नीता ठाकरे यांनी मनपाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली. उर्स दरम्यान स्वच्छता, पिण्याचं पाणी आणि अन्य नागरी सुविधा सुरळीत ठेवण्याचे तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मनपाच्या प्रवर्तन विभागानं दर्गा परिसरात रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मार्ग मोकळा केला आहे. उर्सचा आरंभ 8 जुलै रोजी सकाळी 9 वाजता रसमय परचम कुशाईनं होईल. रात्री 10 वाजता आंतरराष्ट्रीय सुफी परिषद आयोजित करण्यात आली आहे. उर्स निमित्त धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. दर्ग्याच्या आवारात दररोज मिलाद शरीफ व्याख्यानं, आंतरराष्ट्रीय कव्वाली, महफिले जिक्र इत्यादी कार्यक्रम होणार आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी एक विशेष सामूहिक नमाज देखील आयोजित केली जाईल. अधिवास नष्ट होणं, बाभळीची झाडं कमी होणं आणि गवताळ प्रदेशाचा ऱ्हास यामुळे सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांची संख्या झपाट्यानं घटत असल्याची चिंता बुलढाणा जिल्ह्यातील पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. दुर्मिळ सुगरण पक्ष्यांची घरटी, बाभूळ आणि गवताळ प्रदेश वाचवा या राज्यव्यापी मोहिमेला बुलढाणा जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून गवत आणि बाभळीची लागवड केली जाते आहे. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज दुपारी आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, आमदार सुनील शेळके आणि महेश लांडगे यांनी पादुकांचं पूजन केलं. हवामान. येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वाहनचालक परवान्यासाठी 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य. 3रा ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन येत्या 9 ते 12 जुलै दरम्यान नागपुरात होणार. राम मंदिर ट्रस्टच्या कथित गैरव्यवहाराबाबत सीबीआय चौकशीची काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी आणि बाबा ताजुद्दीन यांचा शतकोत्तर चौथा वार्षिक उर्स उद्यापासून नागपुरात सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्त्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला

दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्य वळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे, मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारा तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. सातही तलाव

भारतातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा. हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है.
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2-3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5

4 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून RTO वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजा सुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी 2-2 करेल. त्यानंतर व्हँकुवर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे.
मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी

दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई एफएम रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर वंदन या कार्यक्रमात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना नमस्कार आणि सुप्रभात. 8 वाजेपर्यंत आपण एकमेकांच्या बरोबर असणार आहोत. आत्ता वंदन या कार्यक्रमात आपली जी मेडिटेशनची सिरीज सुरू आहे त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण आत्मसात करतो किंवा त्या प्रवासाला सुरुवात होते याबद्दल विचारवंतांचे काय विचार आहेत, त्यांनी काय लिहिलंय याबद्दल आपण बोलणार आहोत नेहमीप्रमाणे. त्यानंतर तलावाकाठचं एखादं मंदिर, त्याबद्दलची माहिती ही आपली छोटीशी सिरीज सुरू आहे, त्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि मग नंतर 6:05 रेनबो फंडेचा पूर्वार्ध, त्यानंतर उत्तरार्ध, असं सगळं छान छान असणार आहे. आज जी गीतं, आज ज्या भक्तिरचना आपण ऐकणार आहोत त्या मी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या आणल्या आहेत. आणि त्याच्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता पालख्या निघत आहेत आणि त्यानंतर पोहोचतीलच, अर्थात आषाढी एकादशी जवळ येते. पण आता पालखी समारंभ सुरू झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी आणि त्यामध्ये देहू आळंदी इथल्या पालख्या निघतील, ज्ञानोबा तुकोबारायांच्या पालख्या निघतील. तर त्यांच्याबद्दल थोडंसं तर सगळीकडे चर्चा होतीये. पाऊस पाणी खूप आहे, त्याच्यानंतर कशी आपल्याला काळजी घ्यायची ह्याबद्दलही सांगितलं जातंय. तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान झालं काल, आज ज्ञानोबा महाराजांची. तर ह्या सगळ्याचा एक एक पार्श्वभूमी लक्षात घेता आज आपण संत तुकाराम महाराज आणि ज्ञानोबा माऊलींच्या रचना आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आणि त्याबरोबरीने आपला विषय सुद्धा असेल. ऐकत राहा 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपला कार्यक्रम सुरू झाला आहे वंदन. आणि आज आपल्याबरोबर आहे मी रश्मी आंबेडकर.

आजच्या आपल्या वंदन ह्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या गोष्टीविषयी बोलणार आहोत ती बऱ्याच जणांना असं वाटेल की हे खरंच घडतं का किंवा हे घडायला हवं का एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि काही जणांचा असा अनुभव असतो की हो हे खूप छान आहे, असं घडतं आणि त्याचे परिणाम फारच सुंदर प्रकारे आपल्यावर अवलंबून आहेत, आपण कशा पद्धतीने त्याच्याकडे बघतो. आणि ते म्हणजे एखाद्या गोष्टीशी जोडलं जाणं. मी म्हटलं तसं की ध्यानामध्ये किंवा मेडिटेशनमध्ये थोडंसं अलिप्त राहण्यावर भर कधीकधी दिला जातो की प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतून पडण्याऐवजी तटस्थपणे आपण त्या गोष्टीकडे कसं बघू शकतो किंवा तिच्याशी फार आपण आपली अटॅचमेंट होणार नाही या गोष्टीकडे कल असतो. पण गुंतून पडणं, अटॅचमेंट आणि जोडलं जाणं ह्या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. जोडलं जाणं ह्याचं पूर्ण नियंत्रण आपल्या हातात असू शकतं. गुंतून पडणं हे आपण बऱ्याचदा भावनांमध्ये वाहवत जातो आणि त्यातून तयार झालेली गोष्ट आहे. तर हे जे जोडलं जाणं आहे ज्याचा कंट्रोल पूर्णतः, ज्याचा ताबा आपल्याकडे आपण ठेवू शकतो, त्यावर आधारलेले काही विचार आहेत ते मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. जे ध्यान करायला लागल्यावर किंवा मेडिटेशनमध्ये आपण असल्यावर हा अनुभव आपल्याला येऊ शकतो किंवा हे आपण करू शकतो, त्या मार्गावर आपण जाऊ शकतो, हे जे मंडळी करत असतील त्यांचा अनुभव असेल. कनेक्शनबद्दल खूप छान एका ठिकाणी असं म्हटलंय की कनेक्शन किंवा जोडलं जाणं म्हणजेच ते कारण आहे की आपण इथे का आलोय. आपल्याला उद्देश मिळतो त्याच्यामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला अर्थ मिळतो जर आपण एखाद्या गोष्टीशी जोडलं जातो. मग काय यश आपल्याला संपादन करायचं आहे, कशा पद्धतीने नातेसंबंध जपायचं आहे, किती प्रमाणात आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व व्हायचं आहे, या सगळ्यावर आपलं नियंत्रण असतं ते आपण त्याच्याशी जोडले जातो त्यावेळेला. जोडलं जाणं हे आयुष्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट देणारं ठरतं आणि आयुष्याला अर्थ प्राप्त करून देणारी ती एक गोष्ट असते असं विचारवंतांचं म्हणणं आहे. अजून काय काय म्हणतायत किंवा अजून कशाबद्दल एक पूर्ण सविस्तर त्यांनी सांगितलं आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीशी जोडले जातो किंवा संबंध प्रस्थापित होतात तेव्हा नेमकं काय होतं त्याबद्दल बोलूया. पुन्हा दोन रचना आपण ऐकणार आहोत. आणि मी म्हटलं तसं की आज संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या रचना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत.

अर्थात संतवाणी आपण ऐकत असताना वेगवेगळ्या पालख्यांचं प्रस्थान आता होणार आहे, त्यामुळे मध्ये मध्ये वेगळ्या संतवाणी सुद्धा आपण ऐकणार आहोतच. पण संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या अधिकाधिक रचना आपल्यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये मी घेऊन आले आणि त्याबरोबरीने आपण बोलतो आहोत संबंधांबद्दल. एके ठिकाणी असं विचारवंत म्हणतात की आपल्याला बाकी कुठल्याही गोष्टीचा फार विचार करण्याची गरज नाही आहे की आयुष्यात नेमकं काय घडतंय किंवा कशा पद्धतीने आयुष्य पुढे जातंय, पण एका गोष्टीवर मात्र आपल्याला सखोल विचार करायला हवा आणि तो म्हणजे आपण कोणाशी संबंध जोडतोय किंवा आपण कोणाशी जोडले जातोय ह्यावर बऱ्याचदा आयुष्यात आपण कसे निर्णय घेणार आहोत किंवा आपल्या आयुष्याची दिशा कशी असणार आहे ह्या गोष्टी अवलंबून असतात. बाकी प्रसंग काय येणार आहेत, कशा पद्धतीने त्यातून आपण पुढे जाणार आहोत याचा खूप सखोल विचार करायची गरज नसते. बऱ्याचदा त्या त्या वेळेला त्याची उत्तरं सापडतात, पण कोणाशी संबंध जोडतोय ह्यावर संपूर्ण आयुष्य कधी कधी अवलंबून असू शकतं असं सुद्धा एका ठिकाणी म्हटलंय. यातले कुठले विचार कशा पद्धतीने आपल्याला पटतायत किंवा असे अनुभव आपल्याला येतात का आपण मेडिटेशन करायला लागल्यावर किंवा ध्यान करायला लागल्यावर याबाबतीत अधिक सजग होतो का, चोखंदळ होतो का, किंवा आपल्याला हे कळू लागतं का, जाणीव व्हायला लागते का, ते मला जरूर ऐकायला किंवा वाचायला आवडेल. तुम्ही मेसेज करताय त्यावरून पण मला सांगा की कशा पद्धतीचा हा अनुभव असतो. वंदन या कार्यक्रमात आज आपल्याबरोबर मी रश्मी आंबेडकर, आकाशवाणी मुंबई एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण हा कार्यक्रम ऐकतोय.

आणि कार्यक्रमात पुढे जाण्या अगोदर मधुसूदन जोशी, रत्नाकर भालेकर, सुयोग महाजन, एन एम पाटील, विठ्ठल मसळेकर, पंकज मोहोड, मंगेश जोशी, वृंदा जाधव, विक्रम आठवले, नित्यानंद पाटील, विनय जोग, अपूर्व श्रोत्री, दशरथ कदम, जयेंद्र शहा, दीपा अत्रे, रवींद्र शेणॉय, आत्माराम खराडे, सुनील बर्वे, सुधीरदत्त मुणगेकर, राजेश शहा, प्रकाश जोशी, मधुकर रूपनवार, राजेश एरंडे, कृष्णानंद कामत, आनंद मुकाशी, चैतन्य अत्रे, संजय सिंग राजपूत, अनिल गावडे, वैष्णवी खुटले, सुरेखा पाटील, गौतम भिंगारडे, रघुनाथ बळीराम पाटील, गोपाळ मेढेकर, प्रभाकर आपटे, रवींद्र साने, निशा लोहार, स्मिता आणि विवेक नेवाळकर, श्रीपाद जोशी, सुलभा काकडे, विलास जोशी, ओमकार काटकर, किरण चौधरी, प्रताप जाधव, स्वाती कुलकर्णी, प्रिया फाटक, रवींद्र जोशी, भालचंद्र जोशी, वासुदेव भिडे, कांचन रानडे, विनायक बगाडे, मीनाक्षी राजे, नीलांबरी कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, अंजली तरे, राजेंद्र म्हात्रे, आशिष दुतोंडे, अजित दुतोंडे, सोनल आणि शैलेंद्र मेंढेकर, चंद्रशेखर मुळेकर, सुप्रिया रायकर, योगेश महाजन, नारायण जोशी, किरण तिळकरी, हिंदूराव शेवाळे, के राघव कुमार, सुवर्णा चौघुले, या सगळ्यांनी आत्तापर्यंत कार्यक्रमात मेसेजेसच्या माध्यमातून, चित्रा मांडके यांचाही मेसेज आहे, मेसेजेसच्या माध्यमातून सहभाग नोंदवला आहे आणि असेच आपण सगळे कार्यक्रमात जोडलेले असणार आहोत. यानंतर नव्याने जी मंडळी जोडली जातील त्यांच्याबद्दल मी जरूर सांगेन आणि नंतर अजून आपले विषय रंगत जातील तसा तसा तुमचा सहभाग वाढत जाणारच आहे. विलास बुरुंगुले, मीता, प्रज्ञा मानकामे, विवेक ओगले, अमर पाटील, त्याच्यानंतर आपल्याला रत्नाकर ढगे यांचा मेसेज आहे, अपूर्वा श्रोत्री आणि येत आहेत मेसेज. एक सुंदरशी रचना ऐकूया पुन्हा एकदा आणि नंतर मध्ये पण पुन्हा सांगेनच मी अर्थात की कोण कोण सहभागी होत आहेत त्याबद्दल.